नमस्तंगा नूपे नमस्तंगा पेखे नमस्तंगा लेखे नमस्तंगा काये नमस्तंगा जाये नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा धामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा वाहे नमस्तंगा टाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे नमस्तंगा शेदे नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा उदारे नमस्तंगा पारे नमस्तंग सुएके नमस्तंगा नेके नमस्तंगा पूते नमस्तंगा जूपे नमस्तंग नृकर्मे नमस्तंग नृपरमे नमस्तंग नृदेशे नमस्तंग नृपेशे नमस्तंग नृनामे नमस्तंग नृकामे नमस्तंग नृताते नमस्तंग नृकाते नमस्तंग नृतूते नमस्तंगा पूते नमस्तंगा लोके नमस्तंगा शोके नमस्तंग नृतापे नमस्तंगा थापे नमस्तंग धर्माने नमस्तंग निधाने नमस्तंगा गाहे नमस्तंगा बाहे नमस्तंग त्रवर्गे नमस्तंगा सर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सोजोगे नमस्तंगा रंगे नमस्तंगा पंगे नमस्तंगा गम्मे नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंगा जाते नमस्तंगा पाते नमस्तंगा मजबे नमस्तस्त अजबे अदेसंगा देशे नमस्तंगा पीसे नमस्तंग नृतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवे नमस्तंगा पीवे नमस्तंगा जनमे नमस्तंग सोबनमे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंगा वरने नमस्तंगा मरने नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमोस्त अभंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरबाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता।

नमो सर्वमान्ये समस्ति निधान्ये नमो देव देवे अपेक्षी अपेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ति स्वरूपे परभंगी परमाथे समस्ति विभूते कलंक अंग बनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वरं परम रूपे नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणे नमो हस्त्रबाणे नमो परम ज्ञाता नमो लोकमाता अपेक्षीय परमीय भोगीय भुगते नमो जोग जोगेश्वरं परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत प्रेत देवे सुतर्मे नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो साहसाहंग नमो भूप भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तंग स्नानंग नमो मंत्र मंत्रंग नमो जंत्र जंत्रंग नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्रंग सदा सचदानंद सर्वंग प्रणासी अनूपे अरूपे समस्तुल निवासी सदा सिद्ध दा बुद्ध दा वृद्ध कर्ता अधो उर्ध अर्धंग अगंग ओग हर्ता परम परम परमेश्वरंग पुरुषपालंग सदा सर्वदा सिद्धदाता दयालंग अछेदी अभेदी अनामंग अकामंग समस्तो पराजी समस्त स्तामंग।